tangdo mano kasuma sal abono rugino jeng kena laikya jini hastini cerai naikol fang jek bukuk borong genang jek jenti debor mani kuko boba hai kerong rai darok tong cerai rok no samung tangdi wui tonggi tong kangke eba cerai rok jeng jotono sawi mano cerai rok jini hinang abo jeng jotono sawi mano hai pano jorani perbai baksa talika hami abo honi mano eba baksa kai ba nok nukung chugya engma bai cerai umor kasugya rogono samung rok matang mani jeng nugui dongo phiaba abo belai kheno jaya hinke aune rok khanai beng khanai man bai khana asuk jorate baba hai ke nukung chugya cerai rok samung khlai tongkake borok no lekha poririnani bagai rungsrungnani bagai hapangni bekhakte boba haike chuba jagai tong aborok no bona rokhnai mankhana kha khlai no rok o shep rok no nahari man bayano te nahardi tamni kangke abochini chini borok rokni manthai hini mano chini cherai rokni manthai hini mano anke jeng a shep rok no jeng manani kangke jeng baike man aborok no bona rok खना बाई कना गाय नुकुंग चुग्या ते जे मानसक जों चराय रखनो सामुं तांगनि मानो जों कासुनानि ब बेला केनो नांगौ आफायदेव जराव जों बेराखिरि पान्दाव खना लायनाय खना दुदक्र चापमुं रक गाय बेराखिरि पान्दा तिनि तिनि फाशाल फाशालनि उल्लै फाशाल एबा सेकेन्ड फ्राइडे होनी मानो हे ओ साला हंका जों बेरायखिरि पान्दानो दै दुलो ते बेरायखिरि पान्दाव हंके जों सालायो बेराय मारकनि कक रकनो जों जत' बर' रकनो सालब्रुम न पाइलायके जों सामुं खालायलाय दङ फियाबा जों सामुं सिमि खालायलाय दङ जिनि खानो किसिसा दंथनानि बागै जों अलें मारकनो पकनानि बागै जों बेरायनानै रब नांगौ जिनि लांमाव जों जत' बर' रकनि लांमाव नब बेलाय खेनाव नांगौ फियाबा जों जराव जरा मानिया होनै थांलाया जों नगो मांगनो दंलायो हायादा ओंखाय जे सिग मानसा जों किसा मिसा जरा मानखा हंखाय गाना गिनि फानं थुन जों बेरायनो नांगौ हायादा गोफायदि हजराव रोजाबमुं खोनालायनाय खोनाथक रोजाबमुं नरकनि बागै खोनाय दं दैलाव गिदों दैखाख्लाय नरक जत्न खोनाथक जागोन अरोजाबमुं नं